प्रिय श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार. स्वागत आहे या दुपारी आपल्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात. रसिक हो, आज शनिवार असून 25 जुलै आहे. तसेच आज अति पवित्र दिवस आहे, कारण आज आषाढी एकादशी आहे. तेव्हा MBC तर्फे सर्वांना आषाढी एकादशीचा मंगलमय शुभेच्छा. रसिक श्रोत्यांनो, आजच्या या विशेष कार्यक्रमात खास तुमच्यासाठी आम्ही निवडलेली आहे काही विठ्ठल भक्तिगीते. रसिक हो, आज आषाढी एकादशी असून सारे भक्त विठ्ठलाच्या ठाई स्वतःला समर्पण करून प्रार्थना एवं भजन कीर्तन करण्यास मग्न होणार आहे. यात तिल मात्र संशय नाही. देशाच्या साऱ्या संस्थांत भक्तांची गर्दी असणार आणि वातावरण एकदम भक्तिमय होऊन जाणार आहे. एकच आस, सर्व भक्त्यांना आपला विठ्ठल आपल्याला दर्शन द्यावे. तर याच संदर्भात चला ऐकूया कार्यक्रमाचा शुभारंभी दिंडी.

0: चालली. आदर्श शिंदे, सुनील गोरबुले व समूहाच्या आवाजात ऐकूया हे पुढील भक्तिगीत.
1: आई म्हणाले की आजोबांच्या आजारपणामुळे ते सर्व काही विसरले, ते मलाही विसरले आणि त्यांचे विठुराय आले. पण त्यांचा विठुराय त्यांना कसा विसरले.

रसिक श्रोत्यानो, देवाने हे जग निर्माण केलं तेव्हा त्याने जनमानसांच्या कल्याणासाठी नियम देखील घालून दिलं, ज्या योगे माणूस परमार्थ प्राप्त करून मोक्ष प्राप्त करील. आपली भारतीय परंपरा फार मोठी असून आपल्या संतांनी त्या नियम परंपरा केवळ कायम ठेवली नाही, तर सर्वसाध्या भोळ्या माणसासाठी आध्यात्मिकतेचा सुकर केला. संत ज्ञानेश्वरांनी पंढरपूरच्या यात्रेसाठी विशेष भर दिला आणि वारकरी पंथाची स्थापना झाली. दर आषाढी एकादशीला सर्व भक्तांचा मेळा जमतो व विठ्ठल नामाच्या गजराने वातावरण दुमदुमून जाते. सर्व वारकरी पंथ विठ्ठल विठ्ठल नाम उच्चारित विठ्ठल रूप होऊन जातात. माझी पंढरीची माय, चला ऐकूया हे पुढील भक्तिगीत. सुप्रसिद्ध गायक व संगीतकार अजय अतुल यांच्या सुमधुर आवाजात आणि हे गीत सर्व विठ्ठल भक्तांना समर्पित करण्यात येत आहे.

रसिक श्रोत्यानो, आषाढ एकादशी म्हटली की अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन जातो. या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक, भाविक भक्त संख्याने सहभागी होतात आणि हा आनंद सोहळा असतो.

रसिक श्रोत्यानो, पंढरपूरच्या वाड्या करणाऱ्या वारकरी पंथांच्या मनात एकच इच्छा असतं, आणि ती तीव्र इच्छा म्हणजे आपल्या प्रिय विठ्ठलाचे दर्शन. रसिक हो, पंढरपूर हा हेच त्यांचे ध्येय. पंढरपूर हाच त्यांचं धाम, जेथे विठ्ठल कळकटावर ठेवून आपल्या प्रिय भक्तांची वाट पाहत असतो. वाटेवर असताना वारकऱ्यांना संसाराची चिंता नसतं, माया नसते, आसक्ती नसते. मोहमायेच्या बंधनापासून त्यांची मुक्ती झालेली असून ते परमानंदात लीन झालेले असतात.

0: श्रोति रसिको आषाढ़ी एकादशी निमित्त एमबीसी तर्फे व स्वतः चतर्फी सर्वभाविक भक्तांचे हार्दिक सर्वभाविक भक्तांना आपली हार्दिक शुभेच्छा प्रकट करते. मन शरीर आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी आणि विठ्ठलाचा आशीर्वाद घेण्यासाठी उपवास केला जातो.
1: विठ्ठला विठ्ठला
0: विशाल ददलानी माऊली व समूहाच्या आवाजात ऐकूया हे पुढील विठ्ठल भक्तिगीत.

रसिक श्रोत्यानो, चित्रपट लय भारी यातील सर्वच गाणी मनाला एक अप्रतिम शांती देत असून पुढील भक्तिगीत विठ्ठलाच्या ठाई समर्पित झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात होऊन गेलेले संत विठ्ठलाला माऊली म्हणून धावा करतात. ज्या भावनेने आई आपल्या मुलाला सांभाळते त्याचप्रकारे विठ्ठल माऊली आपल्याला प्रेमाची ऊब देऊन संरक्षक करते. भक्तगण वारीचा वसा घेऊन वाळवंटात पदयात्रा करीत असता त्यांना माऊलीच्या सावलीचा आभास होतो. विठ्ठलाच्या नामघोषात इंद्रायणी नदीला भेट देण्यासाठी भीमा नदी निघाली याचे वर्णन या गाण्यात करण्यात आले आहे. अजय अतुलच्या संगीत दिग्दर्शनाने नेतृत्वाखाली संगीतबद्ध झालेल्या या संगीताला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून चला हे सुंदर भक्तिगीत अजय अतुल यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया.

दूर भक्तिगीत्याच्या आस्वाद तुम्ही अवश्य घेतलात रसिक श्रोत्यानो, यातील मात्र शंकाच नाही. श्रोत्यानो, विठ्ठल आपल्या इष्टदेव असून आपण सर्व विठ्ठल रंगात रंगून जातो. विठ्ठल कटीवर हात ठेवून आपल्या भक्तांची सतत वाट पाहतो. आपल्या भक्तांच्या भलेपणासाठी विठ्ठल सतत पाठीमागे असतो, रक्षण करतो. म्हणून तर सारे भक्त विठ्ठल रंगात रंगून जातात. तर याच भावनेला अनुसरून विठ्ठलाप्रती चला आपली श्रद्धा भक्ती या गाण्याद्वारे व्यक्त करू.

ने दिवशी एमबीसीतर्फे वसुधाच्या तर्फे सर्व भक्तांना आपली मंगलमय शुभेच्छा प्रकट करते. रसिक श्रोत्यानो, हा दिवस तुम्ही अगदी मनापासून साजरा करा, पूजा करा, विठ्ठल नामाचा जय घोष करा आणि संबंध दिवस विठ्ठल नामस्मरण करा. पाहता पाहता स्वरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही यापुढील भक्ती गाण्याने करीत आहोत. याचा आस्वाद घ्या. मनापासून धन्यवाद. शुभ दिन व नमस्कार.

0: जिंदगी के अनमोल लम्हे रेडियो मॉरिशस के साथ।
1: रसिक मनी हूँ, नमस्कार। AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेष

ट्युनिन करीता आहात ऑन यन AM2 रसिकमय न्यू या कार्यक्रमाच्या आरंभी आणि पूर्ण कार्यक्रम आज भक्तिमय तसेच विठ्ठलमय असणार आहे. आज आषाढी एकादशी आहे तेव्हा या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा. जय जय रामकृष्ण हरी, जय हरिवित्तर. कार्यक्रमाच्या आरंभी आम्ही वाजवणार आहोत आज अजय अतुल यांच्या सुमधुर आवाजात. आस्वाद घेऊया माझी पंढरीची माय.

रसिकमणी ताळ वाजे मृदंग वाजे वाजे हरी विना माऊली पोचली पंधरी मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला जय जय राम कृष्ण हरी रितेश आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाजात आस्वाद घेऊया विठ्ठल आला.

रसिकमंडळी उघडे असाल, तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 वर 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेषतः पुष्पक विमान आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात ऐकूया आनंदाचे दोही आनंद तरंग. सोहळा जमला आषाढी वारीचा आणि सण आला पंढरीचा, मेला जमला भक्तगणांचा. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा.

रसिकमणी हो अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग आणि पाहता पंधरी चराया विठ्ठलाच्या चरणी आपल्या सगळ्यांना एकादशीच्या अनेक अनेक शुभेच्छा. आणि या कार्यक्रमाची सांगता होणार आहे विशाल ददलानी आणि सांगती कलाकारांच्या सुमधुर आवाजात. ऐकूया विठ्ठल विठ्ठल याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार. विठ्ठला.